इंसान खे पंहिंजो साह केॾो प्यारो हूंदो आहे हूंदो आहे न प्यारो ऐं मतिलब कीअं माण्हू मिंट में चवंदो आहे त हा साह घुरी त मां ॾेई छॾियां जान घुरी त मां ॾेई छॾियां इहो चवण सवलो आहे बाबा करण ॾाढो ॾुखियो सो हर कंहिंखे पंहिंजो साह ॾाढो प्यारो हूंदो आहे सो इहे सिर्फ़ गाननि ताईं ड्रामनि ताईं चीज़ूं वाके सुठियूं लॻंदियूं आहिनि सम्झो था न ऐं हुन खां अलावा हिकिड़ो ॿियो गानो असांजी लिस्ट में आहे मिठियूं ॻाल्हियूं

ॾाढो भलो गानो ॿुधोसीं. ही असांजे लिस्ट में लास्ट ट्रेक आहे जेको शहज़ाद रॉय जी आवाज़ में आहे. तमामु ख़ूबसूरत सॉन्ग आहे, सो हिन खे बि ॿुधंदासीं. किशोर भाई कहते हैं कि जंहिंजे घर वेंदी आहे हुन जो कहिड़ो हाल हूंदो, ख़ुशनसीब हूंदो.